नीनी धबा मगरे गामा बगामा धबा मगरे ग रे बामा बगामा रे गामा गरे दा रे दा नी दा रे गामा धबा मा बदा नी दा नी दा नी दा नी धबा नी धबा मा धबा मग